0: हूंदो आहे ऐं इहो दर्द घणनि खे जेको आहे सो चेल जे तरफ़ बि वेंदो आहे, चेल बि सॼी वठिजी वेंदी आहे। पोइ इहे अॻिते हली जेके इन जूं रगूं हूंदियूं आहिनि या मोहरा जेके हूंदा आहिनि उहे घिसजी वेंदा आहिनि ऐं उहे मोहरा बि जेको आहे सो कमज़ोर थी वेंदा आहिनि। पोइ डॉक्टर साहिबान ॾे जॾहिं माण्हू वेंदा आहिनि पछाड़ी जॾहिं तकलीफ़ वधी वेंदी आहे त पोइ उनजो सोल्यूशन या हल उनजो उहो ऑपरेशन ही जेको आहे सो कंदा आहिनि। लेकिन असां वटि होम्योपैथिक में तमामु हिकु त नई ॻाल्हि असांजे लाइ कान्हे का अलहमदिल्ला जेको आहे छो जो शिफ़ा अरब पाक ॾींदो आहे, लेकिन असां वटि खोड़ सारा इन मर्ज़ में मुबतला पेशंट छो जो मां पहिरीं ॻाल्हि कई त असां वटि जॾहिं रेशो ज़्यादा जंहिं तकलीफ़ जो हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं त उन बीमारीअ खे हाईलाइट कयूं ऐं उहा मंज़रे आम ते जेको आहे सो आणियूं या उन्हनि जे बारे में जेको आहे सो पेशंट्स खे ॿुधायूं या पंहिंजनि लिसनर्स खे ॿुधायूं त उन खां उहो कीअं रोके सघनि था ऐं उन जो जेको आहे सो कहिड़ो बचाव करे सघनि था। इन हवाले सां जेको आहे सो असां वटि खोड़ सारा अहिड़ा पेशंट ईंदा आहिनि, असां वटि मरीज़नि जा व्यूज़ बि मौजूदु हूंदा आहिनि त उन मरीज़नि में अलहमदिल्ला काफ़ी सारो जेको आहे सो रिलीफ मिली वेंदो आहे ऐं काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हिकु त जेको आहे सो एहतियाती तदाबीर मां ज़रूरु ॿुधाईंदुसि त जेको आहे सो छो जो उर जो एहतियात माण्हू करे बि कुझु बचाव करे सघे थो। एहतियात इहो ई आहे त हिकु त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त वजह ॻोल्हबी आहे त कंहिं वजह जे करे तकलीफ़ थिए थी, वजह थिए थी ज़्यादातर कंध झुकाइण जे करे त जेतिरो थी सघे त कंध खे घटि जेको आहे सो माण्हू झुकाए ऐं जेको आहे सो ऑफिस वर्क बि करे थो थोरो कंध खे स्टैंड पोज़िशन में रखे, जेकॾहिं मोबाइल जो इस्तेमालु आहे त उन उहो घटि करे, कंप्यूटर जो इस्तेमालु आहे त उहो पंहिंजो लिमिटेड करे ऐं उनखां पोइ कंध खे सिधी पोज़िशन में रखी करे जेको आहे सो कंदो त उन सां बचा थी सघे थो। या विहाणो आहे जेकॾहिं अनबैलेंस आहे त उहो माण्हू दुरुस्त करे सघे थो। अहिड़े रस्ते सां जेकॾहिं गाॾी ते वञे थो त स्पीड हुनजी गाॾी जी उहा नॉर्मल रखणी आहे त जीअं हॾियुनि ते ऐं रगुनि ते जेको आहे सो दॿा न अचे। सो इहो जेको आहे सो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे बचाव जो थी सघे थो। उन खां पोइ हिनजी दवा होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं उनखां अलावा जेकॾहिं कंहिंखे थिए थी त पोइ घणा वरी हिकिड़ी लास्ट ॻाल्हि जेकी आख़िरी ॻाल्हि छो टाइम घणो शायदि वठी आहियां, आख़िरी ॻाल्हि इहा बि दोस्तनि सां कंदासीं त घणा इनखे अची वठंदा आहिनि, मालिश कराईंदा आहिनि ऐं मालिश तव्हांखे ख़बर आहे त घणा कराईंदा आहिनि ऐं मालिश जे लाइ असां सख़्ती सां मना कंदा आहियूं त हॾे वारी जॻह ते चाहे कहिड़ो बि हिसो हुजे, चेल हुजे, कुलो हुजे, चाहे जेको आहे सो जेको आहे सो टंग छो न हुजे, पोइ उनखे ऐं इहे त हिकिड़ो नाज़ुक हिसो आहे त मालिश बिल्कुलु न आहे हूंदी कराइणी। को बि जेकॾहिं तव्हां वटि बाम आहे, क्रीम आहे, तेल आहे, उहो बिल्कुलु लॻरायो। लॻाइण सां ईअं थींदो आहे त उहो अंदरि अव्हांजे रगुनि में, अव्हांजे जिस्म में, अव्हांजे हॾनि में जज़्ब थी वेंदो आहे ऐं उहो पंहिंजी जेको आहे सो असरात ॾेखारींदो आहे। जेकॾहिं उन तेल में दम आहे, मिसल हिकिड़ो ऑलिव ऑयल असां इस्तेमालु कराईंदा आहियूं, ज़ैतून जो तेल, छो जो ज़ैतून जो तेल हिकिड़ो क़ुदिरती तेल आहे ऐं उन में अल्ला ताला तमामु घणी शिफ़ा रखी आहे ऐं उन सां बिल्कुलु माण्हू शिफ़ायाब बि थी वेंदा आहिनि। लेकिन उनजो तरीक़ेकार बि ईअं आहे त सिर्फ़ु लॻाइणो ई आहे, लॻाइणो आहे जे हू जज़्ब थी वञे, उनखे महिटणो न आहे। सरह जो तेल आहे, मां अक्सर ॾिसो ॾींदो आहियां सरह जे तेल में हेठि विझी गरम करे उहो तेल लॻायो, उन सां बि काफ़ी अव्हांखे रिलीफ मिली सघे थो, फ़ाइदो पइजी सघे थो। को बॉम आहे उहो हणी सघो था, या मिसाल जीअं मां ॻाल्हि कई त जे ज़ैतून जो तेल आहे उहो लॻाए अलॻि से वरी पाणी गरम करे उन में लूणु विझी ऐं उनजी टकोर करणु, उहा काफ़ी अव्हांखे सपोर्ट ॾेई सघे थी। सो इन्हनि ॻाल्हियुनि खे माण्हू जेकॾहिं मद्देनज़र रखे थो ऐं उन्हनि ते ख़्यालु करे थो ऐं उन ते अमल करे थो त माण्हू इन तकलीफ़ खां जेको आहे सो बची सघे थो। वॾी महिरबानी सर,
1: तमामु घणी महिरबानी सर, सुठी बहितरीन ॼाण ॾिनी। जे ॾिसण सां कॉल ज़रिए ॾिसी सघो था ऐं असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-9196-851। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा आहिनि, जिन में गुर्दे पिते मसाले जी पथरी जो संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुन रग जो सूरु, नक कंद गलो, पुराणो नज़लो, निछूं, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर।

0: ಕಾಣ್ ಐರನ್ ಸ್ಟೋರ್ ಹಾಲಾಣಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಡಿಪು ಅ ನೇಮ್ ಟು ಬಿ ಟ್ರಸ್ಟೆಡ್
1: ಸರಿಯಾ ಗಾರ್ಡರ್ ಟಿಯರ್ ಎಂಗಲ್ ಚೇನಲ್ ಪಟ್ಟಿ ಲೋಹಿ ದರವಾಜಾ ಸಿಲ್ವರ್ ಜಾ ಚೌಂಕ್ ಸಿಮೆಂಟ್ ರೇತಿ ಕ್ರೇಶ್ ಐ ರಂಗ ವಗೈರಾ ಬಾಜ಼ಾರ್ ಕಾ ಬಾರಿಯ ದಸ್ತಯಾಬ್ ಆಹಿನ್
0: ಹಾಣೆ ಯಚು ಮೆಹರಾನ್ ಐರನ್ ಸ್ಟೋರ್ ನಜ್ದ ಬಲೋಚ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಹಾಲಾಣಿ
1: ರಾಬ್ತೆ ಲಾಯ ಪ್ರೊಪ್ರೈಟರ್ ಗುಲಾಮ್ ನಬಿ ಮುಗಲ್ 03-220-4372 ಐ 02-424-6-0100
2: खुशखबरी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामू वधन बोटा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेरापुर कराची इस्लामाबाद जो मशहूर डॉक्टर मंजूर हुसैन मेमन एम ए डी एच एम एस सिंध आर एच एम पी इस्लामाबाद होम्योपैथिक कंसल्टेंट एंड फैमिली फिजिशियन सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज नवाबशाह हर अरबा खमीस जुमे छंछर आचर ए